0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. ॐ श्री गणेशाय नमः.

आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू दोन्ही 90.4 FM KLE कणसू.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसूवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे मंगळवार 8 सप्टेंबर 2026. आजचा दिवस विशेष आहे कारण 8 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षण आणि साक्षरतेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सक्षम करण्याचा संदेश हा दिवस देतो. चला ज्ञानाचा दिवा प्रत्येकाच्या आयुष्यात तेवत ठेवण्याचा संकल्प करूया. आजचा सुविचार सांगते, जिथे श्रद्धा असते तिथे आशा असते आणि जिथे आशा असते तिथे नव्या सुरुवातीची ताकद असते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह 18 क्रांतीवीरांना सातारा येथील गेंडा मळावर फाशी दिली. घटना आजचीच आहे. साल होता 1857. अमेरिकेच्या ग्वॅलेस्टन शहरावर आलेल्या वादळामुळे 8000 जण ठार झाले तोही दिवस होता आजचाच. स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले तोही दिवस होता आजचाच. सिगारेट तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवण्यास बंदी घालणारी दुरुस्ती केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यात करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला आणि त्यामध्ये सुमारे 37 लोक ठार झाले तर 130 जण जखमी झाले. ही घटना आजचीच आहे. साल होतं 2006. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच इंडिया गेट दिल्ली येथील पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले दिवस होता आजचा. आता आजचे जन्मदिवस. जपानी यॉट्समन पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारी पहिली व्यक्ती, तसेच वयाच्या 83व्या वर्षी पॅसिफिक महासागर एकट्याने नौकेने ओलांडून प्रवास करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती केनिची होरी यांचा जन्म आजचा. भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ग्वाल्हेर घराण्यातील गायक पंडित लक्ष्मी गणेश तिवारी यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. आशा भोसले गेली 60 वर्ष रसिकांच्या मनावरील स्वरमोहिनी कायम ठेवणाऱ्या जगप्रसिद्ध पार्श्वगायिका यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतातील सर्वात मोठ्या बॅनेट कोलमन अँड कंपनी लिमिटेड या वर्तमानपत्र समूहाच्या अध्यक्षा इंदू जैन यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छान भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

देव आपल्याला नेहमी आपल्या इच्छेप्रमाणे देईलच असे नाही, पण आपल्या गरजेप्रमाणे योग्य ते नक्कीच देतो. म्हणूनच आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत तरी निराश होऊ नका, कदाचित त्यामागे परमेश्वराची एखादी सुंदर योजना असू शकते. हे होते आजचे आध्यात्मिक विचार आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू दोन्ही 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात. आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वासाने निर्णय घ्या, कामात प्रगती होईल. वृषभ रास, आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे, अनावश्यक खर्च मात्र टाळले पाहिजेत. मिथुन रास, नवीन कल्पना सुचतील, संवादातून चांगले परिणाम मिळतील. कर्क रास, कुटुंबासोबत आनंदाचा वेळ मिळेल, मनातील चिंता कमी होईल. सिंह रास, तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल, एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. कन्या रास, नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास यश मिळेल, आरोग्याकडे लक्ष द्या.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. KL Venudhoni 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये गोडवा वाढेल, एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो. वृश्चिक रास, महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका, संयम तुमची ताकद ठरेल. धनुरास, नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मकर रास, कामातील अडचणी दूर होतील, आर्थिक नियोजनासाठी चांगला दिवस. कुंभ रास, मित्रांचे सहकार्य मिळेल, नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते. आणि शेवटची मीन रास, मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्रार्थनेसाठी वेळ द्या, दिवस समाधानकारक जाईल. या होत्या 12 राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE गणेशू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहू. कन्नड व तमिळ अभिनेता मुरली यांची आज पुण्यतिथी. वामन रामराव तथा वाराकांत कवी यांची पुण्यतिथी आजच. चला पुण्यतिथी आपण ऐकलेल्या आहेत आणि निरोप घेण्यापूर्वी आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा आपण प्रत्येक दिवस किती सुंदर जगतो हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजचा दिवस तक्रारींमध्ये नाही तर कृतज्ञतेमध्ये घालवूया. मनात देवाचे नामस्मरण ठेवा, चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि प्रत्येक कृतीत सकारात्मकता ठेवा. याचसोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 13 म्हणजे गॉर्स या पुष्पौषधीची माहिती घेणार आहोत. गॉर्स या औषधाची गरज असलेल्या व्यक्ती यांच्या मनात आशा आणि श्रद्धा पालवणं अत्यंत महत्वाचं असतं. उंच घाट हा चढून या जाणे अवघड फार, परिधीर मनी सोडू नको नहो कधी बेजार. आशा आणि श्रद्धा या बहिणींची ओळख तुम्हाला असेलच. जीवनातील चढ उतारांकडे स्थितप्रज्ञतेनं पाहण्यासाठी, दुःखातही मनाचं संतुलन कायम राहण्यासाठी आशा आणि श्रद्धा यांची जोड हवीच नाही का? मग ते एखादा रोग बरा होण्याच्या बाबतीत असो किंवा जीवनातील एखादी ध्येयपूर्ती असो, अपयशाचा सामना करताना या दोन्ही बहिणींची मदत होते तितकी इतर कोणत्याच गोष्टीची होत नाही. त्या तुमचं मनोसामर्थ्य वाढवितात आणि मनोबल वाढलं की अशक्यही शक्य होतं. वाळवंटातही ओयासिस दिसू लागतं, परंतु गॉर्स या औषधाच्या रुग्णांच्या बाबतीत आशा आणि श्रद्धाच हरवलेली असते. आजारांचंच उदाहरण घेऊया, काही आजारांचंच उदाहरण घेऊया. जुनाट दमा, संधिवात, विशेषतः रुमॅटॉइड आर्थरायटिस यांसारख्या आजारात वर्षानुवर्षे औषधोपचार घेऊनही आजार पूर्ण बरा झाला नाही आणि आता बरा होणार नाही असं वाटणारे रुग्ण या प्रकारात मोडतात. आशावादी दृष्टिकोन असेल तर आजार पूर्ण बरा झाला नाही तरी निदान आटोक्यात राहील आणि वाढणार नाही. आजारालाही मित्र मानून, तो माझ्या आयुष्याचा एक काळोखा भाग आहे असं मानून रुग्ण जीवनातील इतर सुखदायक गोष्टी उपभोगेल नाही का? आणि निराश मनस्थितीमुळे कोणताही आजार केवळ वाढेलच, एवढंच नव्हे तर जीवनातील इतर अनेक गोष्टींचं सुखही असा रुग्ण उपभोगू शकणार नाही. स्वतःला आणि इतर जवळच्या माणसांना फक्त त्रासच होईल या सर्वांचा. म्हणून अशा रुग्णांना गॉर्स या औषधाची गरज असते. त्यामुळं त्यांची मनस्थिती आनंदी व खेळकर राहून आजारही आटोक्यात राहील. पक्षाघातासारख्या आजारात कधी कधी मध्येच सावकाश सुधारणा होत असते, तीही थांबते. अशा वेळी फर्स्ट स्टेप टुवर्ड्स क्युअर इज होप. आशा निर्माण करण्यासाठी गॉर्सचा जरूर उपयोग करा. अनेक वेळा असे पेशंट सांगतात की डॉक्टर, मला माहित आहे की मी या रोगातून बरा होणार नाही आणि आता आयुष्यभर मला हा त्रास सहन करावा लागणारच, पण घरातील माणसांच्या इच्छेखातर मी केवळ आपल्याकडे आलोय. अशा रुग्णांच्या मनात आशेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी गॉर्स या औषधाची जरूर असते. ज्यांना या औषधाची जराही आवश्यकता नाही अशाही काही व्यक्ती असतात. त्यांची सत्य परिस्थिती वाईट अडचणींची असली तरी त्याचा त्यांच्या जीवनावर फार परिणाम होत नाही. ते निराश होत नाहीत, अशक्यही शक्य करून दाखवतात, अडचणींवरही मार्ग काढतात. ए विल विल फाइंड अ वे हे त्यांच्या बाबतीत अक्षरशः खरं ठरतं. उदाहरणच द्यायची झाली तर अनेक देता येतील. हेलन केलर्स तर सर्वांनाच परिचित आहे. आंधळी, बहिरी, मुकी असून तिनं कर्तृत्वाची परिसीमा गाठली. नाचे मयुरी हा चित्रपट ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो जरूर पाहावा. एक पाय तुटलेला असूनही सुधा चंद्रन या नर्तकीनं प्रयत्नाची शर्थ करून पुन्हा नृत्याच्या जगात प्रवेश केला. आशेचं बळ हे असं अफाट असतं आणि आशा आणि श्रद्धा ज्या माणसांच्या जीवनातून मनातून लुप्त झालेली असते त्यांनी गॉर्स हे औषध घ्यावं. त्यांचं जीवन प्रकाशमय होईल. अत्यंतिक निराशा, मी या आजारातून, अडचणीतून, समस्येतून बाहेर पडू शकत नाही असं वाटून विफलता, ही प्रमुख लक्षणं असणाऱ्या काही रुग्णांच्या हकीकती पाहू. शंतनुराव, वय 45, गेली 20 त्यांना सोरियासिस या रोगानं ग्रासलं होतं. इतक्या वर्षांच्या त्रासामुळं त्यांनी आपण बरे होऊ हा विचारही मनातून काढून टाकला होता, पण केवळ पत्नीच्या आग्रहास्तव ते आले होते. जीवनातील इतर बाबतीतही त्यांचा दृष्टिकोन थोडासा निराशावादीच झाला होता. प्रत्येक गोष्टीची वाईट अंधारी बाजूस ते पाहत होते. आपल्या जगण्यातही काही राम नाही, आपलं कसं तरी आयुष्य काढायचं झालं अशी त्यांची वृत्ती झाली होती. त्यांना मिळालेल्या प्रमोशनचा, मुलांना मिळवलेल्या मेडिकलच्या ऍडमिशनचा आणि अशा इतर अनेक गोष्टींचा आनंद ते घेऊ शकत नव्हते. आपल्याला हा अत्यंत किळसवाणा आजार झालाय आणि तो आयुष्यभर आपल्याला सहन करावा लागणार अशी त्यांची समजूत होती. मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं होतं बहुधा, ते फेडायचं या जन्मी, कशाला औषध पाणी. त्यांचे शब्द. मी शंतनुरावांना गॉर्स आणि यापूर्वी वर्णन केलेल्या क्रॅब ॲपल, आपला आजार त्यांना अगदी किळसवणा वाटत होता या लक्षणावरून. क्रॅब ॲपल आणि गॉर्स दिलं आणि या रोगाची तीव्रता खूपच कमी झाली. दुसरं उदाहरण, माधवराव. पहिली पत्नी निवर्तली, तिच्यावर अतिशय प्रेम. ती गेली आणि त्यांच्या जीवनातला जणू आनंदच संपला. मुलं लहान होती म्हणून दुसरं लग्न केलं, पण जणू फक्त मुलांसाठीच. त्यांचं दुसरं लग्न होतं पण दुसऱ्या पत्नीचं पहिलंच. ती गरीब घरातली होती, परिस्थितीवश तिनं हे लग्न केलं होतं. पण जो माणूस प्रथम पत्नीवर इतकं प्रेम करतो तो नक्कीच मलाही प्रेम आणि आधार देईल अशी आशा तिला वाटत होती. आणि ते खरंही होतं. माधवराव अत्यंत प्रेमळ आणि सज्जन माणूस, कर्तृत्ववानही. आपल्या पतीबद्दल तिला अभिमानही होता. पण माधवराव निराशेत इतके बुडून गेले होते की त्यांची जीवनातील आनंद शोधण्याची शक्तीच नाहीशी झाली होती. संसार पार पाडण्याचं कर्तव्य ते करत होते, ते पडसाद पत्नीच्या मनावर उमटत आहेत इकडे त्यांचं लक्षही नव्हतं. आपल्या बरोबर रविवारची सुट्टी मजेत घालवणारे आपले बाबा असे का वागतात, एकटेच कसला विचार करीत बसतात ते मुलांनाही समजत नव्हतं. शेवटी पत्नीला ते पाहवलं नाही, ती शहाणी होती आणि समजूतदारही. केवळ पत्नीच्या आग्रहास्तव माधवराव औषधोपचार करून घेण्यास तयार झाले. माधवरावांना गॉर्स आणि यापूर्वी वर्णन केलेल्या क्लिमॅटिस या औषधाची गरज होती, ते दिलं आणि एका कुटुंबात हिरवळ फुलविण्याचा आनंद मला मिळाला. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती केएलबी रेडिओ 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का। देयर इज वन नेम यू कैन ट्रस्ट, केएलई फर्टिलिटी सेंटर विद साइंस, सोल एंड सेंसिटिविटी। जिंदगी को दो नई शुरुआत केएलई आईवीएफ के साथ। आज ही विजिट करें केएलई फर्टिलिटी सेंटर, ओपीडी नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केएलईज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड एमआरसी बेलगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377 एक्सटेंशन 1530।
1: KLE ವಿಶ್ವನಾಥ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 9972691578 and 7795435314.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312486286.

0: 7795435314।
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे। विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल। तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध। पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे। NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या। काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा। तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या। NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध। सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत। मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in। अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी। फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327।

0: नमस्कार, तुम्ही ऐकता त्रिवेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू आणि आजच्या साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण एक कथा ऐकणार आहोत जिचं नाव आहे जत्रा. जत्रा पूर्वी कशी भरायची याचं वर्णन आपण या कथेतून ऐकणार आहोत आणि ही कथा आपल्या समोर सादर करतायत उज्ज्वला काकडे. कथा म्हणजे फक्त शब्दांची गुंफण नाही तर त्या शब्दांमध्ये दडलेल्या भावना, अनुभव आणि कल्पनांचा सुंदर प्रवास आहे. तर जास्त वेळ न घालवता मी कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत्रा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू.
1: जत्रेचाच आणखीन एक भाग, आमच्या वडिलांची जत्रा. या जत्रेचीच माझ्या वडिलांनी सांगितलेली एक आठवण मला आठवली. त्यांच्या लहानपणीची त्यांची जत्रा कशी असेल अशी कल्पना करून त्यावर लिहिलेली ही गोष्ट. जत्रा आमच्या नानांची. थोडी पार्श्वभूमी, आमचे वडील धरून ही 7 भावंड आणि आमचे वडील सगळ्यात धाकटे. घरातलं शेंडेफळ. त्यांच्या मोठ्या बहिणीचं लग्न होऊन बहिणीचं बाळ जन्माला आल्यावर 2 महिन्यांनी यांचा जन्म झाला. हे सगळे 7 पैकी 4 बहिणी आणि 3 भाऊ, सगळेच यांच्यापेक्षा मोठेच. बहिणींची लग्न लवकर लवकर झाल्यामुळं या मामाच्या वयाचीच सगळी यांची भाचरं. एकटा तर मोठ्या अक्काचा यांच्यापेक्षाही 2 महिन्यांनी मोठा. त्या काळात यात काही आश्चर्यही नव्हतं आणि बहिणींची लग्न झाली असली तरी सणवार, लग्न, मुंजी, परत त्यांची बाळंतपणं असं करत सगळ्याजणी माहेरीच असायच्या जास्त बहुतेक करून. मुलाबाळांसकट घरही मोठं ऐसपैस होतंच. घरात भाताचा तट्ट्या भरलेला असायचा. लागेल तसं भात काढून त्याचे तांदूळ करून घ्यायची. वेळेला जेवायला 15-20 माणसं सहजच असायची घरातलीच आणि त्याबरोबर आला गेला पायी पाहुणे वेगळे. चला तर गोष्टीकडे वळूया. जत्रा आमच्या नानांची. त्या काळात अजून घरोघरी वीज ही आलेली नव्हती. संध्याकाळ झाली की तेल वात करून कंदील, चिमण्या वगैरे पेटवलं जायचं. त्याचाच थोडाफार उजेड असायचा. विहिरीचं पाणी ओढूनच आंघोळी, स्वयंपाक, धुणी भांडी सगळं करावं लागायचं. स्वयंपाकासाठी लाकडं फोडून चुलीवर स्वयंपाक व्हायचा. सकाळी उठल्यावर मुलांना तूप, मीठ, मेथकूट घालून गरम गरम आटवल भात दिला की स्वयंपाक होईपर्यंत मुलांना भूक भूक व्हायची नाही. आमचे वडील म्हणजे नाना, घरातलं शेंडेफळ होते. यांच्या अक्का तायांची मुलंच यांच्या बरोबरीची होती, त्यामुळं बहिणींकडून यांचे बरेच लाड होत असावेत असं वाटतंय. तर एकदा काय झालं, आमचे नाना म्हणजे त्यांच्या बहिणींचा नानू एकदा काहीतरी कारणानं रुसून बसला आणि बहिणींकडं पैसे मागायला लागला. मला पैसा पाहिजे, दे ना ग ताई. ए दे ना ग अक्का, मला पैसा. ताई म्हणाली, अरे कशाला पाहिजे तुला पैसा, तू करणार काय ते पैसा घेऊन. मग यांनी सांगितलं, जत्रेला जायला, तिथं कुरमुरे भजी खायला, मला दे ना पैसा, द्या ना कोणीतरी, नाहीतर बोलणारच नाही, जा आम्ही. असं सगळं त्यांचं रुसणं बघून त्यांच्या एका ताईनं एक धब्बू पैसा दिला. मग अक्कानंही एक पैसा दिला. आणखीन एका दुसऱ्या ताईनंही 2 पैसे दिले. असं करता करता 5-6 पैसे यांच्याकडं जमा झाले. पण अजून जत्रेला बरेच म्हणजे 10-12 दिवस होते. मग तोपर्यंत आता हे पैसे ठेवायचे कुठं, कुणी घेऊ नये म्हणून ते काही समजेना. इतक्यात कोणीतरी आपल्याकडे येत आहे असं यांना जाणवलं. आत्ता काय करावं, कुठं लपून ठेवू मी हे पैसे, असा विचार करता करता समोरच त्यांना तेलानं भरलेला रॉकेलचा डबा दिसला. आणि लगेच कुणीही यायच्या आत त्याने सगळे पैसे आपल्या जवळचे पटकन त्या रॉकेलच्या डब्यात टाकले. तोपर्यंत भावंड, भाचे कंपनी सगळे गोळा झाले ह्यांच्याजवळ. आणि ए नानू, किती पैसे मिळाले रे, दे माझ्याकडे ठेवायला, मी नीट जपून ठेवीन, मग आपण दोघं मिळून जत्रेत मजा करू, असं काही बाई त्याला सांगायला लागली. कुणी इकडं तिकडं शोधायला लागले, कुणी त्याच्या खिशात हात घालून बघितलं, पण कुणालाही त्याचे पैसे मिळाले नाहीत. मग यानंच आपले खिसे उलटे पालटे करून सगळ्यांना दाखवले आणि म्हणाला, माझ्याकडे नाहीच आहेत पैसे, हे बघा आहेत का, नाही आहेत ना, उगीचच मला त्रास देऊ नका, नाहीतर तुमचं नाव सांगेन हा मी आप्पांना, असं म्हणाला. आप्पा म्हणजे आमच्या नानांचे वडील, आमचे आजोबा. किती शोधलं तरी कुणालाही यांनी पैसे कुठं ठेवले ते काही समजलं नाही. तेव्हा कोणाच्याच घरी विजेचे दिवे नसल्यामुळं संध्याकाळी घरात सगळीकडं कंदील चिमणी वगैरेचाच उजेड असायचा आणि त्यासाठी रॉकेलही लागायचंच. म्हणून तर तो मोठा रॉकेलचा डबा आणून ठेवला होता आणि त्याचाच यांनी आपले पैसे लपवायला उपयोग करून घेतला आणि अगदी निश्चिंत झाले. पण त्यांच्या अक्का तायांना वापरायसाठी बाटलीत तेल काढताना डब्यातून गडम गुडुम गडम गुडुम असा आवाज कसला येतोय ते काही समजेना. असं करत करत जत्रेचा दिवस उजाडला. हे आपले आईला विचारतायत, आई कंदीला तेल घालायचं आहे काय ग? मी घालतो. घालू? ती बाटली पण भरून ठेवतो उद्यासाठी. ए आई सांग ना ग, घाल म्हणून. कधी नव्हे ते लेख आपण होऊन काही काम करतो म्हणतोय म्हणून आईने पण बरं घाल असं सांगून टाकलं. पण नीट सावकाश घाल हो, सांड लवण करायची नाही बर का. इकडं तिकडं अजिबात असं बजावायलाही आई विसरली नाही. आमचे नाना त्यांचा सगळ्यांचा नानू लगेच खुश झाले आणि मग बरं नाही सांडत नीट सावकाश घालतो. आई तू किती चांगली आहेस ग, आता मी तुझं सगळं काम नेहमी ऐकीन हं, असंही उत्साहानं त्यानं आपल्या आईला सांगून टाकलं. त्याच्या अक्का तायाही ऐकतच होत्या. अरे काय झालं या नानूला, भराभरा आईची कामं करतो आहे. आज ऐकलेला कुणालाच काही कळेना, पण सगळ्यांनीच काम करतोय ना, करू दे चांगलंच आहे असं म्हणून त्याच्याकडं दुर्लक्षच केलं आणि नानूचं काम सुरू झालं. दोन तीन कंदील, पाच सहा चिमण्या सगळ्यात तेल भरून झालं. आणखी एखादा आहे का रिकामा कुठला तरी कंदील असं हुडकून त्यात पण तेल भरून झालं. अरे आता पुरे जा, हात पाय स्वच्छ धुवून जेवायला ये असं आईने सांगून झालं. हो आलोच, ही बाटली उद्यासाठी भरून ठेवतो आणि येतो असं म्हणत बाटली पण पूर्ण भरून झाली आणि डबा हळूच थोडा उचलून अजून किती तेल आहे ते यानं बघितलं. तर इतकं सगळं करूनही अजून अर्धा डबा तेलानं भरलेलाच होता. महिन्याभराचं तेल होतं ना ते, आता कसं करायचं.

लागल्या. आपापल्या मुलांना तयार केलं. इतक्यात अक्काला आठवण झाली. अगं, नानू कुठं जाऊन बसलाय? हाका मारा त्याला आणि कोणीतरी तयार व्हायला सांगा. तयार करा तुम्हीच कोणीतरी. ऐन वेळेला हा आता कुठं जाऊन बसलाय कोणास ठाऊक. अगं, आपण सगळ्यांनी त्याला पैसे पण दिले होते ना जत्रेसाठी, आणि गेला कुठं हा आत्ताच? काहीतरी डोक्यात खूळ घेऊन बसलेला असतो नेहमी, पण आज तर किती शहाण्यासारखं वागत होता सकाळपासनं. आपलं संध्याकाळचं दिव्यातनं तेल घालायचं कामही करून टाकलं, किती निगुतीनं केलं. खूप हुशार आहे ना आपला नानू. अजून पोर वय आहे त्याचं, तरी एक एकदा कसं मोठ्यांसारखं वागत असतो ना. हो ग, होईल हळूहळू नीट सगळं. पण आहे कुठं तो नानू? ए नानू, अक्का तयांची सगळी तयारी झाली होती. नऊवारी टोप, पदरी लुगडी नेसून नाकात नथ, पाटल्या, बांगड्या, गळ्यात टिक्का, अतनमणी, कानात कुड्या बुगड्या, आंबाड्यात माळलेला गजरा, अशा सगळ्या नटून थटून तयार झाल्या होत्या. अगं, फुलं नारळ घेतला ना तिथं फोडायला, तेल पण घ्या ग तिथं देवापुढं समईत घालायला. हो हो, सगळं झालंय. पण हा नानू अजून कुठं गेलाय? नानू, ए नानू, लवकर ये रे, तयार हो, जायचं ना आज जत्रेला. असं म्हणा घरातच इकडं तिकडं त्याला सगळ्या अक्का तया शोधत होत्या. इतक्या देवघराजवळच्या कोपऱ्यात, अरे हे काय, नानू इथं कशाला बसलायस? जत्रेला नाही का यायचं? चल उठ, तयार हो लवकर, उठ उठ. मी नाही येत, मला नाही यायचं, तुम्ही जावा सगळे, असं हिरमुसल्या आवाजात नानूनं सांगितलं. अरे काय झालं, सकाळी तर अगदी खुशीत होतास की आज जत्रेला जायचं म्हणून, आणि आत्ता काय झालं एकदम? असं सारखं सारखं रुसायचं नाही. हां, उठ बळा, चल लवकर तयार हो, मग आपण सगळे मिळून जाऊया. प्रत्येकानेच त्याला ये ये म्हणून आग्रह केला, पण नाहीच येत असं दिसल्यावर हळू हळू एक एक जण बाहेर पडायला लागले. त्याची अक्का म्हणाली, असू दे घरीच, परत आल्यावर आपण त्याची समजूत काढूया. असं म्हणत अक्का, ताई, माई, अण्णा, तात्या, दादा, भाऊ सगळे जत्रेला निघून गेले. आणि मग मात्र नानूला रडू आवरे ना, पण काय करणार, पैसे तर डब्यातच अडकून पडले होते ना. आणि तसंच रडत रडत तिथंच त्याला झोप लागली. डोळ्यातलं पाणी गालावर वाळून गेलं, नाकात शेंबुडी भरला होता, तसंच मुसमुसत झोप लागली होती. झालं, जत्रेला गेलेले सगळे देवाला नारळ फोडून झाल्यावर आपापल्या आईकडं हट्ट करून काही खाऊन खेळणी, फुगे, रावळगाव चॉकलेट असं काय काय घेऊन उड्या मारतच सगळी बच्चे कंपनी घरी आली सुद्धा. मागून सावकाश त्यांच्या आया, काकू, मावशी, आत्या सगळ्या येतच होत्या. मुलांनी तर सगळ्यांनी गलका करत, हा बघ इथंच झोपलाय अजून, आम्ही किती मज्जा केली जत्रेत, तू का नाही आलास रे? ए उठ उठ रुसूबाई कुठला, असे त्याला चिडवत आपलं आणलेलं सामान त्याला दाखवायला लागले. याला आता सगळ्यांचाच आणखी खूप राग यायला लागले. स्वतःचाही खूपच राग आला, नाक तोंड सगळं लाल लाल झालं रागाने, आणि हुंदके पण यायला लागले. अजिबातच रडू आवरेच ना. मग मोठं भोकाण पसरून जोरात रडायला सुरुवात केली. तोपर्यंत अक्का, ताई, आई, काकी, मावशी सगळ्या घरी पोचल्याच होत्या. त्याच्याजवळ जाऊन अक्का म्हणाली, गप सारे पोरानो, काय त्याला चिडवताय सगळे मिळून? अरे नानू, तू असा रडतोस कशाला? तू आला नाहीस तरी हे बघ, आम्ही तुझ्यासाठी काय गंमत आणली आहे. आपल्यासाठी बहिणीने काहीतरी आणलंय हे ऐकल्यावर मुसमुसतच पण काय आणलंय ते बघायला लागला नानू. तर खायला कुरमुरे, खोबरं, बत्तासे असं सगळं समोर बघितल्यावर रडं थांबलंच, आणि लगेच ते खायला सुरुवातही झाली. मग हळूच एकटीने एका ताईनं त्याच्यासाठी आणलेला रंगीत छान छान भोवरा, तो फिरवायसाठी तशीच छान दोरी असं त्याच्यासमोर हळूच ठेवलं. अरे हे बघ किती छान आहे, फक्त तुझ्यासाठीच आणलंय बरं का. आणि तो भोवरा बघून तर आपण का रडत होतो, कसला कुणाचा राग आला होता सगळं सगळं विसरून गेलो. आणि तोंडात खोबरं कुरमुऱ्याचा तोबरा भरून तो नवीन छान छान भोवरा घेऊन तिथून नानू केव्हा छू मंतर झाला ते कोणाच्या लक्षातही आलं नाही. बहिणी आपल्या आपापसात गप्पा मारत होत्या. अजून लहान आहे गं आपला नानू,
थोडीशी माया केली की लगेच रागही विसरून जातो. बराच वेळ तिथंच त्यांच्या गप्पा.

0: मग रंगल्या होत्या. अगं पण हा जत्रेला का नाही आला? मग कोणाच्या तरी लक्षात आलं, हो आपण त्याला पैसेही दिले होतेच ना जत्रेसाठी, 10-12 दिवसापूर्वीच दिले होते. आणि हा सकाळपासून खेळणं बिळणं सगळं सोडून रॉकेल काय भरत बसला होता कंदिलात ना? मग एकीच्या लक्षात आलं, अगं रॉकेलच्या डब्यातच तर त्यांना सगळे आपले पैसे टाकून ठेवले होते ना, जे तेल काढताना गडम गुडूम वाजत होते ते कुणाला मिळू नयेत म्हणून तर त्यांना डब्यात टाकले होते. आणि ऐन वेळेला त्यालाही ते काढता आले नाहीत म्हणून तर परत रुसून बसले होते महाराज. अगं हो ग हो खरंच की, पण आता गेलाय ना खेळायला, चला छान झालं आपण त्याच्यासाठी भोवरा आणला ते. असं म्हणत सगळ्यांनी तो रॉकेलचा डबा इकडून तिकडं वाकडा करून बघितला. आणि आपण दिलेले पैसे अजून इथंच तसेच आहेत, हे गडमगुडूम वाजतायत पण, हे त्यांच्या लक्षात आलं. किती भोळा ग आपला नानू, असं म्हणत सगळ्यात हसायला लागल्या. नमस्कार.
1: हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण जत्रा ही कथा ऐकली आणि ती आपल्या समोर सादर करत होत्या उज्ज्वला काकडे. त्यांनी स्वतः लिहिलेली ही कथा आहे, खूपच सुंदर, आणि जत्रेचं चित्रण तुमच्या समोर आलं असेल आणि तुम्ही जत्रेचा अनुभव घेतला असेल. तेव्हा आजचा एपिसोड कसा होता त्याच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रवणू धोनी 90.4 FM KLE कणसू.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: ಕರ್ನಾಟಕ ಲಿಂಗಾಯತ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸನ್ನು ವೈದ್ಯಕೀಯ ವೃತ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿ. ಕೆಎಲ್ಇ ನೀಟ್ ರಿಪೀಟರ್ ಬ್ಯಾಚ್ ಈಗ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. ಕೆಎಲ್ಇ ಮತ್ತು ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಿಶೇಷ ವಿನಾಯಿತಿ. ನೀಟ್ 2026 400+ ಅಂಕ ಪಡೆದವರಿಗೆ ಉಚಿತ ತರಬೇತಿ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ. ಮೊದಲನೇ ಬ್ಯಾಚ್ 3 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಪ್ರಾರಂಭ. ತಡಮಾಡಬೇಡಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9912340868 ಹಾಗೂ 9380560483.

0: एकत्र राहताना त्या क्षणा व्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील, मग काय करायचं?
1: अगं, इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल, विश्वास हवा,
0: तो तर आहेच.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी, KCET मार्गदर्शक तत्वे तसेच

अधिक माहितीसाठी संपर्क करा 08337200120 आणि 9071000774. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380506483.

0: इंडियन कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड बीपीएच प्लस एमपीएच हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कला शाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात एमपीएच अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. एनएएसी कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831-244-444, एक्सटेन्शन 4327.

0: ಯುಗದ ಕವಿ ಕುವೆಂಪು ಅವರು ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಆಗಸದಲ್ಲಿ ಒಂದು ಧ್ರುವ ತಾರೆ. ಅವರು ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸಿರುವ ಸೇವೆ ಅವಿಸ್ಮರಣೀಯ. ಮುಂದಿನ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಅವರ ಬರವಣಿಗೆಯ ಬಗ್ಗೆ, ಅವರಿಗೆ ಸಂದ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸೋ ಸಮಯ ಬಂತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ, ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल,
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदे उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: तो ये थी डांसिंग जोड़ी नंबर 6। उनके मार्क्स जजेस करेंगे तय। आगे नहीं करते हैं कुछ बात, क्योंकि अब आ रही है जोड़ी नंबर 7। प्लीज वेलकम डॉली एंड टाइनी।
1: बेळगाव मधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे। तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील। केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव। फोन नंबर 08312486286।

0: नमस्कार, तुम्ही एकदा ध्वनी 90.4 FM KLE कणसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आहे वर्ल्ड फिजिओथेरपी डे आणि या दिनानिमित्त फिजिओथेरपीचं महत्व किंवा कशावरती फिजिओथेरपी इफेक्टिव्ह आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर आरती वेली, ज्या KLE इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर आहेत डिपार्टमेंट ऑफ ऑर्थोपेडिक फिजिओथेरपीला. मॅडम, वेणुधरच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू. मला खूप छान वाटतंय की आज वर्ल्ड फिजिओथेरपीच्या निमित्ताने मला त्याच्याबद्दल माहिती द्यायला एक चान्स मिळाला इकडे. सो थँक्यू व्हेरी मच.
0: आज जसं आपण बोलतोय की वर्ल्ड फिजिओथेरपी डे आहे, तर या दिवसाचं महत्त्व सांगून आपण पुढे जाऊया.
1: वर्ल्ड फिजिओथेरपी डे असा आहे की आम्ही एक हेल्थकेअर प्रोफेशनलचा पार्ट आहोत, म्हणून ते नुसतं हेल्थकेअर जणांनी आठवण ठेवू नव्हे, जगाभरात लोकांना माहीत असायला पाहिजे की फिजिओथेरपी म्हणून एक प्रोफेशन आहे. म्हणून वी सेलिब्रेट दिस टुडेज डे ॲज वर्ल्ड फिजिओथेरपी डे.
0: करेक्ट. मग फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय?
1: फिजिओथेरपी म्हणजे आता म्हणजे आम्ही एक्सरसाइजबद्दल सांगतो, आम्ही पेन मॅनेजमेंट करतो, परत नुसतं पेन नाही पण आम्ही पोस्ट इंजुरी पण मॅनेज करतो. ज्यांना फ्रॅक्चर होऊन त्यांना पोस्ट रिहॅब पाहिजे असेल मग ते पण आमच्या फील्डमध्ये आम्ही ते मॅनेज करतो. आणि नुसतं ऑर्थोपेडिक नाही, आमचे असे 11 स्पेशालिटीज आहेत.
0: बरं.
1: तर आम्ही पिडियाट्रिक मुलांना, लहान मुलांना देतो, मग जिरियाट्रिक जे सिनियर सिटिझन्स असतात त्यांच्यासाठी पण वेगळं आहे. अँड मोर इम्पॉर्टंटली आमची एक ऑन्कॉलॉजी म्हणून जे कॅन्सर सर्व्हायवर्स आहेत त्यांना पण पेलिएटिव्ह केअर म्हणून आमच्या ह्याच्यात एक ब्रांच आहे, स्पेशलाइज्ड ब्रांच आहे. परत जे गायनॅक आहेत गर्भाशय असतात त्यांना आम्ही स्पेशलाइज्ड अँटीनेटल एक्सरसाइजेस सांगतो, त्याचा एक वेगळा कोर्स आहे. असे भरपूर सारे गोष्टी आहेत फिजिओथेरपीमध्ये, ते बहुतेक लोकांना जास्त माहिती नाही आहे.
0: हो ना. म्हणजे जास्त करून आता लोकांना माहिती असणारे पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी याच्यावरती जास्त प्रभावी ठरतं असं म्हणतात, तर कसा रोल आहे यामध्ये त्यांचा?
1: नुसतं पाठ आणि कंबरदुखीमध्ये नाही आहे. आता काय करतात, थोडे जणांना असं वाटतंय की मसाज म्हणजेच फिजिओथेरपी, तसं नाही आहे. आम्ही आमच्यामध्ये पण एक थोडे मॉडॅलिटीज असतात, आम्ही एक्सटर्नली थोडे इन्स्ट्रुमेंट्स लावतो पेशंटला थ्रू विच त्यांना जास्त बरं वाटू शकतं. आणि प्लस आमच्या ह्याच्यात मॅन्युअल थेरपी म्हणून एक आहे, मग ते कंबाईन केल्यावर आणखीन जास्त त्यांना बेटर इफेक्ट मिळतो. हे खूप साऱ्या लोकांना माहीत नाही. आणि मोरओवर चाइल्ड केअर अँड सिनियर सिटिझन्सला पण खूप असं जास्त हे आहे, इम्प्रूव्हमेंट जाणवते विथ फिजिओथेरपी इफ जर ते रेग्युलरली एक्सरसाइज करत राहिले. पण एक्सरसाइजबद्दल सांगणं म्हणजे आम्ही जे सांगितलेले एक्सरसाइज आणि गुगलने सांगितलेले एक्सरसाइज ह्याच्यामध्ये फार फरक असतो. आता आमच्याकडे भरपूर सारे पेशंट्स येतात ज्यांनी गुगलवर जाऊन एक्सरसाइजेस बघितलेत, केलेत ते एक्सरसाइज, आणि आमच्याकडे आलेत भरपूर पेन घेऊन आलेत बिकॉज ते करेक्टली केले नाही गेलेत. सो आम्ही ते रेकॉग्नाइज करतो, ह्या या पेशंटला ह्या या एक्सरसाइजची गरज आहे.
0: अच्छा.
1: सगळ्या पेशंट्सला, थोडे पेशंट्सला गरज नसते त्या एक्सरसाइजची. okay. मग ते करतात आणि मग ते मसल कॅच होतो त्यांना. मग ते इट्स ऑलवेज बेटर की एक फिजिओथेरपिस्टला कन्सल्ट करून ते पुढचे एक्सरसाइजेस त्यांनी करावेत.
0: नक्कीच. म्हणजे इथंही आता गुगल युनिव्हर्सिटी केले की बरंच काही आपल्याला ज्ञान मिळतं आणि चुकीचं काहीतरी करून आपल्याला ते त्रासाचं होऊ शकतं.
1: नक्कीच.
0: बर, मग जसं आपण आता म्हणतोय की म्हणजे गुडघेदुखी असेल किंवा कंबरदुखी याच्यामध्ये जास्त करून घेतात लोक किंवा त्याला माहिती असतं, तर त्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणते असे मेजर हे आहेत की ज्याच्यामध्ये ही फिजिओथेरपी इफेक्टिव्ह काम करते?
1: जसं मी सांगितलं अँटीनेटल म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सीच्या सेकंड ट्रायमेस्टरला पोचल्यावर आमच्याकडे थोडे सेट ऑफ एक्सरसाइजेस असतात जे बर्थ केअर तुम्ही जेव्हा डिलिव्हरी करता तेव्हा जास्त बरं पडेल तुम्हाला. प्लस युरिनरी इनकॉन्टिनन्स म्हणजे ज्यांना युरिन कंट्रोल होत नाही, मग त्याच्यासाठी पण आमचा रिहॅब प्रोटोकॉल वेगळा असतो.
0: ओके.
1: सो हे खूप जणा लोकांना माहीत नाही हे सगळं असतं. प्लस पोस्ट ऑपरेटिव्हली ज्यांना इंजुरी करून ऑपरेशन झाल्यानंतर ट्रीटमेंट घ्यायची आहे त्यांच्यामध्ये पण खूप सारं इफेक्टिव्ह आहे. आणखीन सांगणं म्हणजे ओपन वुंड अल्सर जे असतात इन्फेक्टेड अल्सर जे असतात आमच्याकडे मॉडॅलिटीज आहे लेझर म्हणा ते आम्ही देऊ शकतो अँड दॅट हॅज प्रूव्हन अ लॉट ऑफ चेंज. खूप सारं चेंज दिसतंय आम्हाला पेशंटच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये ती अल्सर लवकर किती हील झाली
2: आहे.
1: सो अपार्ट फ्रॉम बॅक पेन आणि गुडघ्याची दुखी वी बाकीचे फील्ड पण आमच्या ह्याच्यात आहेत स्पोर्ट्स रिहॅब म्हणा मग आता कार्डिया ऑपरेशन झाल्यानंतर एनजिओप्लास्टी झाल्यानंतर नाहीतर बायपास झाल्यानंतर त्यांना कसं रिहॅब करायचं कार्डियाक रिहॅब म्हणतो आम्ही मग त्यांना कसं गेट बॅक टू लाईफ करायचं त्यांना थकवा जास्त असतो मग त्याच्यामध्ये पण आमचे थोडे ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत
2: ओके
1: विच डिपेंड्स ऑन फ्रॉम एका पेशंट पासून ते दुसऱ्या पेशंट पण
2: बरोबर. म्हणजे बऱ्याच वेगवेगळ्या आजारांमध्ये ही प्रभावी ठरू शकते.
1: नक्कीच.
2: मग आता एखाद्या पेशंटनं गुडघ्याची थेरपी घेतली तर ते कायमस्वरूपी बंद होणार आहे की मग काही त्याला असू शकतं पुढं की कंटिन्यू काहीतरी करावं लागतं एक्सरसाइज वगैरे काय असतं नेमकं?
1: पेन बहुतेक कमी होईल पण ते त्या पेशंटवर पण असतं.
2: बर
1: आता गुडघेदुखी का होतात सडन वेट गेन मुळे होतात आणि एज रिलेटेड तर वी कॅनॉट आता मी स्टॉप नाही करू शकत जे डॅमेज झालंय ते झालंय.
2: ओके
1: वी कॅन ओनली प्रिव्हेंट फ्रॉम गेटिंग इट वर्स्ट म्हणजे वर्स्ट होण्याहून आम्ही प्रिव्हेंट करू शकतो. ते कसं प्रिव्हेंट करू शकतो इज बाय कंटिन्युअसली गिव्हिंग एक्सरसाइज. म्हणून काय का असे ना एक तास दिवसाचे तरी तुम्ही एक्सरसाइजला घालावे मिनिमल फॉर्म ऑफ साईज आणि ते काय पेन एक्सरसाइजने जास्त पेन होण्यासारखे नाहीच आहेत. म्हणून जरी तुम्ही एक तास जरी दिला दिवसातून नुसतं एक तास ते बरं पडेल सगळ्यांना आणि रेग्युलर वॉकिंग.
2: ओके मग वय झालेले जे लोक आहेत त्यांच्यावरती फिजिओथेरपी कशी काम करते?
1: वय झालेल्या लोकांमध्ये जास्तीत जास्त बॅलन्स इश्यूज असतात.
2: बर
1: मग त्यांच्यामध्ये आम्ही प्रिफरेबली ग्रुप थेरपी देतो म्हणजे ग्रुपमध्ये जर ते एकमेकांना बघून करतील एक्सरसाइज ते तर त्यांचा प्रोत्साहन जास्त वाढेल आणि त्यांना बघून आम्हाला पण वाटतं की आपण पण हे करू शकतो एक्सरसाइज. तसं आमचं फार सारे सेंटर्स आहे जिकडे आम्ही ग्रुप थेरपी देतो आणि जिरॅट्रिक मध्ये म्हटल्यापेक्षा सिनियर सिटिझन्समध्ये पार्किन्सन विच इज कॉमन आम्ही त्याच्यामध्ये पण फार रिहॅब प्रोटोकॉल डिझाईन केले. पूर्ण इम्प्रूव्हमेंट होऊ शकतंय प्रोव्हाइडेड पेशंटनी ते रेग्युलरली एक्सरसाइज केली पाहिजे एक फॉलोअप ठेवला पाहिजे. ॲज आय सेड वॉट इज इंजर्ड आम्ही ते परत हे करू शकत नाही बट वी कॅन प्रिव्हेंट इट फ्रॉम वर्सनिंग.
2: फिजिओथेरपी करताना व्यायाम जर चुकीच्या पद्धतीने झाला तर काही नुकसान होऊ शकतं का?
1: हो नक्कीच. ते पण पेशंटवर आहे. जेव्हा आम्ही फिजिओथेरपी स्टार्ट करतो एका पेशंटला सपोज मी त्यांचे मसल्स टाईट आहेत मग मी टाईटनेस पहिला देणार ट्रीटमेंट टाईटनेससाठी ट्रीटमेंट पहिला देणार. घट्ट आहेत मसल्स त्यांना मी पहिला ट्रीटमेंट देणार मग मी स्ट्रेंथनिंगला जाणार म्हणजे मसलमध्ये काहीतरी एक्सरसाइज द्यायला मी मग जाणार. सो पहिला जर मी स्ट्रेचिंग दिलं तर ते जास्त इफेक्टिव्ह होईल. करताना एक्सरसाइज सडनली स्टार्ट केलं तर पेशंटला अजून पेन होऊ शकते. सो फर्स्ट एम ऑफ अ फिजिओथेरपिस्ट इज पहिला पेन कमी करायचा मग पुढे जायचं.
2: अच्छा मग जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की सगळ्या एज ग्रुपला फिजिओथेरपी काम करू शकते लहान मुलांमध्ये ही कशी इफेक्टिव्ह ठरते?
1: लहान मुलांमध्ये आता जर डेव्हलपमेंटल डिलेज आहेत म्हणजे जे वयानुसार चालत नाहीत
2: बर
1: जे मान धरत नाहीत एक वय असतं जे ते मान धरायला पाहिजे 3 महिन्यात मग त्याला आम्ही डेव्हलपमेंटल डिले म्हणतो. मग त्याच्यामध्ये पण आम्ही रिहॅब देतो आणि आमचे थोडे टेक्निक्स आहेत एक्सरसाइज टेक्निक्स आहेत ज्याच्याने त्यांना हेल्प करते ते लवकर डेव्हलपमेंट व्हायला.
2: अच्छा म्हणजे एकंदरीत सर्व एज ग्रुपच्या लोकांमध्ये फिजिओथेरपी काम करणार?
1: हो नक्की.
2: आजकालची जर जीवनशैली बघितलेली असेल आपण तर खूप सारे लोक ऑफिसमध्ये सतत बसून काम करतात तर अशा व्यक्तींनी कोणती काळजी घेण्याची गरज आहे का?
1: आता रिसेंटली बघितलं म्हणजे सगळ्या ऑफिसमध्ये हाफ एन आवर ऑफ ब्रेक टाईम देतात आणि त्या अर्धा तासामध्ये दे आर एक्सपेक्टेड टू जरा चालायचं थोडं स्ट्रेचिंग करायचं पण हे सगळ्या ठिकाणी नाही आहे. म्हणून ज्यांना ज्यांना टाईम मिळेल कंटिन्युअसली एक तास बसल्यानंतर जरा मानेचं स्ट्रेचिंग उभं राहून थोडं पाठीचं स्ट्रेचिंग थोडं चाला ते जास्त महत्त्व आहे त्याच्यात. थोडे एक्सरसाइजेस आफ्टर 1 आवर ब्रेक जास्त महत्त्वाचं पडेल त्यांना.
2: म्हणजे थोड्या थोड्या वेळानंतर आपण उठून जरासं चाललं पाहिजे, फिरलं पाहिजे, थोडासा ब्रेक घेतला पाहिजे.
1: आणि कंटिन्युअसली बसल्यामुळे मानेला पण त्रास आहे, म्हणून जरी तुम्ही कंटिन्युअसली बसलाय एक टायमर ठेवायचा की या टायमाला मी उठणार आहे.
2: अच्छा.
1: आणि उठून थोडे मानेचे स्ट्रेचेस आणि पाठीचे स्ट्रेचेस करावे.
2: आणखीन एक मी गोष्ट ह्याच्यामध्ये ऍड करेन की आता सतत आपण स्क्रीनवरती बघत असतो, मोबाईल खूप लोक हाताळतात आणि खूप टाइम आपण स्क्रीनवरती हे करतो आणि मग आपलं बसण्याचं पोश्चर सुद्धा बदलत चाललंय.
1: हो,
2: तर ते पोश्चर करेक्शन सुद्धा ह्याच्यामध्ये होतं का?
1: हो, नक्कीच. पोश्चर करेक्शन रिहॅब म्हणून आहे आमचं. आणि जर जसं तुम्ही सांगितलं मोबाईलवर, त्याला आम्ही टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणतो.
2: ओके.
1: जे जास्त वेळ मोबाईलवर असतात ते नेहमी त्यांची मान समोर असते.
2: हो ना.
1: आणि म्हणून त्या कारणाने पूर्ण पोश्चर खराब होतं. अँड देन स्टार्ट्स द प्रॉब्लेम. बॅक पेन सुरू होते, गुडघे दुखी सुरू होतात. म्हणून जेव्हा जेव्हा हे कळेल की आमचं पोश्चर बिघडायला लागलंय,
2: बर,
1: मग तेव्हा तेव्हा तुम्ही एका फिजिओथेरपिस्टला कन्सल्ट करायचं. ते तुम्हाला एक प्रोटोकॉल देतील, एक्सरसाइज प्रोटोकॉल, करेक्ट पोश्चर. मग ते सोपे आहेत एक्सरसाइजेस सगळे पोश्चरल करेक्शनला, ते तुम्ही घरी पण करू शकता. पण ते करणं महत्वाचं आहे.
2: जसं तुम्ही म्हटलात की करणं महत्वाचं आहे, तर फिजिओथेरपी बऱ्याचदा म्हणजे आम्ही ऐकतो की सेशन्स असतात बरेच.
1: हो.
2: आणि मग ते कंटिन्यू होतात नाही होतात, तर ती जी कन्सिस्टन्सी असली पाहिजे ती किती महत्वाची आहे.
1: आता थोडे जण काय करतात, एक दिवस येतात, थोडा पेन कमी होतो, मग हा ठीक आहे पेन कमी झालाय, आता मी आता उद्या येत नाही. मग येतात एक आठवडा नंतर, पेन आधीपेक्षा जास्त असतो. मग त्याच्यात आमची चूक नाही आहे.
2: हो ना.
1: मग पेशंटला कन्व्हिन्स करण्यातच आमचं थोडं टाइम जातो की काउन्सिल करायला पाहिजे. आणि पेशंट पण जर रेग्युलर येत असेल, एकदा पेन कमी झाला, एक्सरसाइज आमच्याकडनं शिकून ते एक्सरसाइज तुम्ही घरी करावे.
2: म्हणजे जेवढे पण सांगितलेले आहेत सेशन्स ते कम्प्लीट करायला हवे. काहीतरी करावं,
1: ट्राय तरी करावं. 50% तरी कम्प्लीट करायला पाहिजे आणि पेन जाऊस तोपर्यंत तरी.
2: नक्कीच. आजच्या वर्ल्ड फिजिओथेरपी डे निमित्त आपण शेवटी काय सांगू आपल्या लिस्नरना की किती महत्वाचं आहे आणि कोणकोणत्या आजारांवरती प्रभावी ठरतं?
1: वर्ल्ड फिजिओथेरपी डे मध्ये मी हेच सांगते की फिजिओथेरपी एक हेल्थ केअर प्रोफेशनचा पार्ट आहे. आणि नुसतं ऑर्थो नाही, म्हणजे जर बॅक पेन, नी पेन तसं नाही, पण बाकीच्या ह्याच्यात पण महत्त्वाचं आहे. लाईक स्पोर्ट्स रिहॅब, स्पोर्ट्समध्ये ज्यांना ॲथलेटिक ट्रेनिंग पाहिजे त्याच्यामध्ये पण महत्त्वाचं आहे. सिनियर सिटिझन्सला महत्त्वाचं आहे. ऑन्को केअर, कॅन्सर केअरला फार महत्त्वाचं आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह कॅन्सर जे असतात त्यांना फार रेंजमध्ये हात वर उचलत नाही पोस्ट ऑपरेटिव्हली, मग त्यांच्यामध्ये फार उपयोगी आहे. आणि हे तुम्ही लास्ट मुवमेंट करू शकत नाही एक्सरसाइजेस. जेव्हा तुम्हाला फील होत आहे की आत्ता माझी बॉडी काहीतरी मला सिग्नल द्यायलंय, पोस्चर चेंज झालंय, माझी पाठ दुखायला लागले, एक तास बसल्यावर पाठ दुखते, तुम्ही इमिजिएटली एक फिजिओथेरपिस्टला कन्सल्ट करावा.
2: ओके. थँक्यू सो मच मॅडम या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळ दिला त्याबद्दल.
1: वेलकम.
2: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर आरती वेलिंग आपल्यासोबत होत्या, ज्या केली इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी कॉलेजमध्ये ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी डिपार्टमेंटला असोसिएट प्रोफेसर आहेत. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधुनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
3: ಕೆಎಲ್ಇ ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ. ಬಿಎಸ್ಸಿ ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್. 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ. 10+2 PCMB KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ. ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ, ಆಧುನಿಕ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯ, ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774. ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭವಿಷ್ಯ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆ ಕಾಹೇರ್ ಅಡಿಯಲ್ಲಿರುವ ಸ್ಕೂಲ್ ಆಫ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಹೆಲ್ತ್ ನಿಂದ ಆಸಕ್ತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಆಹ್ವಾನ. ಭವಿಷ್ಯದ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರೋಗ್ಯ ನಾಯಕರಾಗಲು ನಮ್ಮ ಸಂಯೋಜಿತ BPH ಮತ್ತು MPH 5 ವರ್ಷಗಳ ಕೋರ್ಸ್ಗೆ ಇಂದೇ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿ. ಅರ್ಹತೆಗಳು: ಸೈನ್ಸ್, ಕಾಮರ್ಸ್ ಅಥವಾ ಆರ್ಟ್ಸ್ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ PUC ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯು ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಬಹುದು. ಡಿಪ್ಲೊಮಾ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಿದವರಿಗೆ ಲ್ಯಾಟರಲ್ ಎಂಟ್ರಿ ಮೂಲಕ ನೇರವಾಗಿ 2ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶವಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಯಾವುದೇ ಪದವಿ ಮುಗಿಸಿದವರು 2 ವರ್ಷಗಳ MPH ಕೋರ್ಸ್ಗೆ ನೇರವಾಗಿ ಸೇರಬಹುದು. ಸಂಸ್ಥೆಯ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು: NAC A+ ಗ್ರೇಡ್, ಮಾನ್ಯತೆ ಪಡೆದ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಮತ್ತು ಅತ್ಯುತ್ತಮ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಪರಿಣಿತ ಬೋಧಕರಿಂದ ನೇರ ತರಬೇತಿ ಮತ್ತು ಸಮುದಾಯ ಭಾಗವಹಿಸುವಿಕೆ. ಕಾಹೇರ್ ಹೆಲ್ತ್ ಡೆಮೋಗ್ರಾಫಿಕ್ ಸರ್ವೆಲೆನ್ಸ್ ಸೈಟ್ HDSS ಪ್ರಾಯೋಗಿಕ ಅನುಭವ ಪಡೆಯುವ ಅವಕಾಶ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಹಭಾಗಿತ್ವ: ಅಮೆರಿಕದ ಥಾಮಸ್ ಜೆಫರ್ಸನ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ USA, ಯುಮಿಯಾ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ವೀಡನ್ PHFI, ಕ್ಯಾಂಪಲ್ ಸೌತ್ ಏಷ್ಯಾ ಮುಂತಾದ ಜಾಗತಿಕ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಒಡಂಬಿಕೆ, NIH, ICMR ಮತ್ತು ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾದ UNSW ನಂತಹ ಸಂಸ್ಥೆಗಳೊಂದಿಗೆ ಧನ ಸಹಾಯ ಪಡೆದ ಸಂಶೋಧನಾ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವ ಅವಕಾಶ. ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಗಳು: ಸರ್ಕಾರಿ ಮತ್ತು ಖಾಸಗಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಪಾರ ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಗಳು ಲಭ್ಯ. ಇಂದೇ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಿ. ಆನ್ಲೈನ್ ಮೂಲಕ ಅರ್ಜಿ ಸಲ್ಲಿಸಲು kaher.edu.in ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ. ವಿಳಾಸ ಕಾಹೇರ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312444444, ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಸಂಖ್ಯೆ 4327.
4: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष 1 दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.